आ भगत प्रिय हो गौड़ी महला पंजवा गुण कीरत निद मोरी रहाओ तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग

सब तेरे बिन सेवा फल किसै नाही दुख सुख भाणा तेरा होवै बिन नावै जियो रह नाही मत विच मरण जीवन।

सा बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ राख राख शरण प्रभ अपनी।

तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

मिले प्यारी तिस कै लागो पाई जो सुख दर्शन पेखते प्यारी मुख ते कहन ना जाई साची प्रीत ना टुटई प्यारे जुग जुग रही सुमाई जो दुपावे सो भला प्यारी तेरी अमर रजाई नानक रंग रते नारायण प्यारी माते सहज सुपाई सब

तस्य सोहे श्रेष्ठ जिन साजी सबना साहिब एक भया सेवत रहे चित जिन का लागा आया तिनका सफल भया मन काहे भूले मूड मना।

हर दर सोहन तेरे भगत प्यारे राम। वारी तिन वारी जावा सद बलिहारे राम, सद बलिहारे कर नमस्कारी जिन

दुख जाए, भगत तेरे दयाल उना मेहर पाए, दुख दर्द वड रोग ना पोहे तिस माए, भगता एहो आधार गुण गोविंद गाए, सदा सदा दिन रहन इको एक त्याए,

हा रहाउ खोजत खोजत खोज बिचारियो हर संत जना पह आहा तिन्हें प्राप्त इहो निधाना जिनकै कर्म लिखा हा ते बड़ भागी ते

सेवा सच्ची सच रती तन मन सच्चा होए बिन साचे होर सलाहना जात है जन्म सब खोए सच खेती सच बीजना साचा वापारा अन दिन लाहा सच नाम धन भगत भरे भंडारा।

एक कर्म धर्म ना होए संजम, जाम ना एक पछाणी, वक्त सुहावा सदा तेरा, अमृत तेरी बाणी, हौ बलिहारी साचे नावै, राज तेरा कब हो ना जावे, राजो ता तेरा सदा निहचल, एहो कब हो ना जावे, चाकर ता तेरा सोए होवे, जोए सहज समावे, दुश्मन ता दुख ना लगे मूले, पाप नेड़ ना आवे, हौ बलिहारी सदा हुआ, एक तेरा नावे, जुगह जुगंतर भगत तुम्हारे।

पछताने सिर भारू बिन साचे को बेली नाही साचा एहो बिचारू बाबा रू वह रवह सो।